0: हरबारीच आग नाही माधार
1: धाक घेर ना धाक
0: घर मुनी खरबारीच आग नाही माधार माया करणे मच